आशिक जरा तुम लोग हमारे निखरंग ते छिनेखा पवित्र जमातिया खनारा जाखा तब रचा मुंग रचा मुंग खरंग रवाना रूमी मोरा सिंह